0: പ്രൈസ് ഹുണ്ടായിൽ നിന്നും ജൂലൈ 20-നകം ഒരു പുതുപുത്തൻ ഹുണ്ടായി കാർ സ്വന്തമാക്കൂ. ഫിഫ വേൾഡ് കപ്പ് മെഗാ ലക്കി ഡ്രോയിലൂടെ വമ്പൻ സമ്മാനങ്ങൾ നേടൂ. ചുങ്കത്സ് പ്രൈസ് ഹുണ്ടായി, കൊല്ലം, കരുനാഗപ്പള്ളി, നിലമേൽ. ഫോൺ 8714624012. रेडियो बेंसिगर 107.8 प्रस्तुत करते हैं
1: दिल की आवाज,
0: दिलों से दिल तक. दिल की आवाज का सीधा प्रसारण अब से हर रविवार सुबह 10:30 से लेकर 11:30 तक होगा और आपके साथ होगी आपकी शायरी जर्निया. देर किस बात की, अपना फोन उठाइए और हमें डायल कीजिए. डायल करने के लिए हमारा नंबर
1: 0474-293-1111.
0: नंबर एक बार फिर से 0474-293-1111.

0: ഈ ഫുട്ബോൾ സീസൺ ഹ്യുണ്ടായി കാറുകളുടെ സർവീസിനൊപ്പം നിങ്ങളെ കാത്തിരിക്കുന്നു മികവുറ്റ ആനുകൂല്യങ്ങൾ. അതെ, ചുങ്കത്ത് പ്രൈസ് ഹ്യുണ്ടായി സർവീസ് സെന്ററിൽ സർവീസിനൊപ്പം കരസ്ഥമാക്കൂ സ്ക്രാച്ച് ആൻഡ് വിൻ കൂപ്പൺ. ദിവസവും തിരഞ്ഞെടുക്കപ്പെടുന്ന മൂന്ന് ഭാഗ്യശാലികൾക്ക് അടുത്ത പെയ്ഡ് സർവീസിൽ 40% വരെ ലേബർ ഡിസ്കൗണ്ട് നേടാം. ചുങ്കത്ത് പ്രൈസ് ഹ്യുണ്ടായി സർവീസ് സെന്റർ, കൊല്ലം കരുനാഗപ്പള്ളി, നിലമേൽ. ഈ ഓഫർ ജൂലൈ 20 വരെ മാത്രം. കോൾ 8714624010.
1: दिल की आवाज में आपका फिर से स्वागत है. एक प्यारा सा कॉलर आ गया है. हेलो, दिल की आवाज में स्वागत.
2: नमस्कार जी, थैंक यू.
1: नमस्ते जी, कैसे हो?
2: ठीक है.
1: आहा, और सुनाओ.
2: नहीं जा सकते, घर में बैठे गाना सुनते.
1: कितना अच्छा मौसम है. हाँ, तो बाहर मत जाओ, प्यारा प्यारा गाना सुनो. जी जी जी, और सुना. अच्छा,
2: गाना सुन के बैठते हैं.
1: हाँ, तो हमारा प्रोग्राम ही इतना प्यारा प्यारा सा गाना पेश करता है आपके लिए. तो कौन सा
2: गाना भी अच्छा है?
1: जी जी,
2: पुराना गाना ही ज्यादा.
1: कौन सा गाना चाहिए?
2: मैं आज अपना लता मंगेशकर गाता हूँ गाना.
1: हाँ,
2: तुलसी तेरे आंगन की, ये गाना मुझे चाहिए.
1: ओके जी, तो ये प्यार सा गाना हम आपके लिए जरूर लगा देंगे. और दिल की आवाज में बुलाने के लिए शुक्रिया. बुलाते

0: ഹാർട്സ് പ്രൈസ് ഹുണ്ടായിൽ നിന്നും ജൂലൈ 20-നകം ഒരു പുതുപുത്തൻ ഹുണ്ടായി കാർ സ്വന്തമാക്കൂ. ഫിഫ വേൾഡ് കപ്പ് മെഗാ ലക്കി ഡ്രോയിലൂടെ വമ്പൻ സമ്മാനങ്ങൾ നേടൂ. ചുങ്കത്ത് പ്രൈസ് ഹുണ്ടായി, കൊല്ലം, കരുനാഗപ്പള്ളി, നിലമേൽ. ഫോൺ 8714-62-4012. കമ്മ്യൂണിറ്റി റേഡിയോ ബെൻസിഗറിൽ ശ്രോതാക്കൾക്കായി തത്സമയ ഫോണിൻ പ്രോഗ്രാം ഫൺഫ്യൂഷൻ. ഒറ്റ ചോദ്യം 7 സെക്കൻഡിൽ ഉത്തരം പറയാൻ നിങ്ങൾ റെഡിയാണോ? എങ്കിൽ വിളിക്കൂ ഫൺഫ്യൂഷനിലേക്ക് തിങ്കളാഴ്ച രാവിലെ 11:15 മുതൽ. രസകരമായ ചോദ്യങ്ങളുമായി രേഷ്മ. വിളിക്കേണ്ട നമ്പർ 0474-293-1111.
1: दिल की आवाज में आपका फिर से स्वागत. और एक प्यारा सा कॉलर आ गया है. हेलो, दिल की आवाज में स्वागत.
2: हेलो, मैं सारण बात कर रहा हूँ
1: जी. नमस्ते, कैसे हो?
2: बढ़िया है. आज का मौसम थोड़ा बारिश बारिश लग रहा है, लेकिन चलेगा.
1: चलेगा नहीं, दौड़ेगा. संडे है ना, घर पे बैठ
2: के. नहीं, मेरे घर का आज काम है.
1: काम
2: यानी पेंट का काम है. बारिश तो आने लगेगा.
1: लेकिन इस बारिश में पेंटिंग का काम होता है क्या?
2: नहीं होता है ना, इसलिए तो मैं बोला.
1: जी जी, राइट. अच्छा जी, और सुना कौन सा गाना चाहिए?
2: वो 1986 में रिलीज हुआ ना, वो नाम फिल्म.
1: नाम,
2: नाम फिल्म का आएगा चिट्ठी आएगा वो गाना.
1: ओके ओके ओके ओके जी. तो ये प्यार सा गाना हम आपके लिए जरूर लगा देंगे. हाँ, और दुआ करेगी कि आपके काम में कोई बाधा ना आए. ओके जी, तो गाना सुनिए और लौट कर आइए.